0: सच्चे तेरे खंड सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करने सर विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा प्रमाण सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तुद आखे लाख करोड़ सच्चे सबतान सच्चे सब जोर सच्ची तेरी सिफत सच्ची साला सच्ची तेरी कुदरत सच्चे पाशाह नानक सच त्यान सच जो मर जमे सुका चनका च महला पहला
1: वडी वडाई जा वड्डा नाओ वडी वडाई जा सच न्याओ वडी वडाई जा ने चलताओ वडी वडाई जाने अलाओ वडी वडाई बुझे सब पाओ वडी वडाई जा पुछना दात